ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा। त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना त्यांचा जो जीवन प्रवास असतो तोच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत श्री संदेश देशपांडे यांचा जीवन प्रवास। ते 2003 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत। मूळतः राहणारे ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत, सध्या पुणे इथे स्थायिक झालेले आहेत। त्यांचं बीए प्रोडक्शनमधून पासआउट झालेलं आहे आणि ते सध्या आता जर्मन कंपनीमध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत। संदेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
4: धन्यवाद तुमचे। हॅलो तेरणा।
3: संदेशजी, आता सर्वप्रथम तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 2003 मध्ये पासआउट झालेला आहात आणि आता 2023 सुरू आहे, तर आपण पहिल्यांदाच कॉलेजमध्ये येत आहे की कसं आहे?
4: ज्यावेळी मी पासआउट झालो त्यानंतर मी आता फर्स्ट टाइमच कॉलेजमध्ये आलो। माझं कॉलेज पाहण्याची संधी मला मिळाली, एकदम चांगलं वाटलं। बऱ्याच जवळपास हा 20 वर्षांचा कालावधी आहे, तर 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येऊन त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत।
3: अच्छा, म्हणजे फ्लॅशबॅकमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी इथल्या कॅम्पसमध्ये आठवत असणार आहेत।
4: नक्कीच नक्कीच।
3: सध्या तुम्ही प्रेझेंटमध्ये आहेत का पास्टमध्ये? ते
4: मी पास्ट मध्ये आहे। मी रिलेट करतोय की सध्या जे बदल दिसत आहेत मला आणि मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी जे होतं माझ्या आजूबाजूला, तर त्यांना मी रिलेट करतोय। बऱ्याच सारे नवीन गोष्टी दिसत आहेत, बरेच सारे चेंजेस दिसत आहेत, बरेच सारे ऍडिशन दिसत आहेत इथे, तर खूप चांगलं वाटतंय। म्हणजे हा जो म्हणजे ही जी फिलिंग आहे नक्की शब्दामध्ये व्यक्त करता न येण्यासारखी आहे, खूप छान वाटतंय।
3: 2003 त्या तुमच्या कालावधीतले बरेचसे लोक पण आठवत असणार, तुमचे फ्रेंड सर्कल आठवत असणार आहे, तुमचे लेक्चर्स आठवत असणार आहेत, तो नेमका ती कशी जर्नी होती ते सांगा।
4: सी, आमच्या वेळी असं होतं की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ह्या दोन बॅचेस होत्या ज्या एक सोबत राहायच्या, कारण सिलेबस आणि कोर्स सेम होता, त्यामुळे अप टू बी सगळ्यांचं म्हणजे क्लासेस सेम राहायचे, तर जे मित्रांचं एकदम क्लोज असोसिएशन होतं आमचं। आणि आताही त्यातले बरेचसे मित्र पुण्यामध्ये आहेत, काही मित्र अब्रॉडला आहेत, बट सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांशी टच आहे, बरेचसे ग्रुप फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बऱ्यापैकी अपडेट आहे। काही मित्र थोडेसे दूर गेले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल माहिती, बट बरेचसे जे आहेत ते आहेत, कनेक्ट मध्ये आहेत, तो एक चांगला भाग आहे।
3: अच्छा, तर सगळ्यात अगोदर तर असं आहे की तुम्ही साधारणतः 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येत आहात, तर 2003 वेळेस तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड कशी केली होती? तुम्हाला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा माहिती कशी झाली होती त्याच्या अगोदर ऍडमिशनचा रिगार्डिंग?
4: ओके, सी, ज्यावेळी माझा डिप्लोमा पूर्ण झाला होता त्यावेळी मुंबई बोर्डातून याचं रिझल्ट यायचा आणि सेंट्रलाइज प्रोसेस होती इंजिनिअरिंगची, आणि मेरिट बेसिसवरती सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेजचे ऑप्शन्स मिळायचे। तर मला त्यावेळी जे ऑप्शन्स मिळाले होते तर त्याच्यामध्ये मी ग्रेडेशन चेक केलं होतं, तेरणाचं ग्रेड त्यावेळी ए ग्रेड होता कॉलेजचा आणि डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेजची जी इन्फॉर्मेशन होती की कॉलेजचे जे प्रोफेसर्स होते आणि जे पासआउटचे जे स्टुडंट होते त्यांच्याबद्दल थोडंसं रिसर्च केल्यानंतर असं कळालं की द क्वालिटी इज एक्स्ट्रीमली गुड सो आय शुड गो फॉर दिस कॉलेज. तर जे ऑप्शन होते माझ्यासमोर मे बी उदगीरचं कॉलेज असेल किंवा लातूरचं असेल सोलापूरचं असेल तर त्यापैकी मला असं वाटलं की ग्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवरती तेरणाला निवडायला पाहिजे त्यामुळे मी हे कॉलेज निवडलं.
3: अच्छा, तुमचा अंबाजोगाईला पॉलिटेक्निक झालेला असं तुम्ही म्हटलं.
4: येस.
3: तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला इथं ऍडमिशन घेतलं आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सगळ्या कॅम्पस पाहून त्या काळामध्ये 2000 साधारणतः आपलं 1 ऍडमिशन झालेलं असणार आहे तर त्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटलं इथल्या कॅम्पसमध्ये व्हिजिट करून तुम्हाला वाटलं की तुमचे ड्रीम्स कम्प्लीट होतील?
4: सी त्यावेळी असं होतं की मी डिप्लोमा केल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं, मला फर्स्ट इयर करायची गरज नाही पडली आणि कॅम्पस पाहिल्यानंतर मला कॅम्पस हा खूप ह्यूज वाटला. बिकॉज जसं आता आहे की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट बॅक साईडला होते म्हणजे मेन एंट्रन्सच्या बिल्डिंगपासून ते बॅक साईड, त्यावेळी आम्हाला ते अंतर कदाचित पायी किंवा बाईक किंवा जे काय होतं त्या मोडनी जावं लागायचं. तर कॅम्पस डेफिनेटली चांगलाच होता आणि मला असं खात्री होती की कॉलेज ए ग्रेडचं आहे, डेफिनेटली यातनं मला पुढे चांगला स्कोप मिळेल आणि माझे डायरेक्शन क्लिअर होतील.
3: मग तुमचं ते अकॅडमिक्स जे होतं 3 डायरेक्ट सेकंड इयर पासून तर ते तुमचं कसं राहिलं त्या काळामध्ये, तुमचं दररोजचं करिक्युलम असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील तर ह्या कशा राहिलेल्या?
4: सी टू बी ऑनेस्ट विथ यू, मी म्हणजे मेरिट स्टुडंट नव्हतो त्यावेळी सुद्धा, पण डेफिनेटली मी जे फर्स्ट इयर सॉरी सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर जे केलं, माय फायनल इयर वॉज विथ डिस्टिंक्शन.
3: ओके.
4: येस, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट वॉज अन अचीवमेंट फॉर मी. सो बेस्ड ऑन दॅट मला पुढचं जे मार्ग आहे तो मिळत गेला. बाकी सेकंड आणि थर्ड इयर जे होते इट वॉज फर्स्ट क्लास.
3: मग आता 2003 मध्ये तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालात त्यावेळेस तुमचं असं काही ड्रीम होतं का की आपल्याला कुठेतरी जाऊन पुण्यामध्येच काम करायचं किंवा असं काही तुम्ही ठरवलेलं होतं ड्युरिंग द तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये की कसं होतं नेमकं?
4: सी त्यावेळी असं होतं ना की म्हणजे माहितीचा खूप अभाव होता. 2003 मध्ये इन्फॉर्मेशन वॉज नॉट दॅट रेडिली अवेलेबल आणि जे ऑप्शन्स होते ते सुद्धा इझिली माहिती नव्हते, तर त्या केसमध्ये डायरेक्शन खूप साऱ्या मी निवडत गेलो की मला आता डिफेन्समध्ये जायचंय, त्यातल्याच मला इंडियन नेव्हीसाठी काम करायचंय, त्याच्यासाठी परस्यू केलं, त्याच्यासाठी मी बरेच सारी मेहनत घेतली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली. त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही मग आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायला पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करायला पाहिजे, असं थोडंसं डायव्हर्सिफाईड माइंड होतं त्यावेळी. म्हणजे टू बी ऑनेस्ट की क्लिअर असं नव्हतं की इकडेच आपल्याला जायचं किंवा हेच करायचंय, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मार्ग निघत गेला, दिशा मिळत गेली, इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि बाय गॉड्स ग्रेस वी गॉट नाईस अपॉर्च्युनिटी.
3: आता हे जे तुम्ही जर्मन कंपनी म्हणताय जिथं तुम्ही आता सध्या जॉब करताय तर ह्या कंपनीमध्ये आपण कधी जॉईन झालात आणि आता सध्याचा आपला प्रोफाईल कसा आहे?
4: ओके, तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी माझं थोडंसं त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगतो. 2003 मी पासआउट झाल्याच्या नंतर मी 1 जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली, त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी मी 2-3 वेळा अटेम्प्ट केला. दॅट वॉज अनफॉर्च्युनेट की मी तिथे नाही सिलेक्ट होऊ शकलो. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं की आय शुड गो टू ऍडमिनिस्ट्रेशन साईड.
3: ओके.
4: मग त्याच्यानंतर मी कॅटची एक्झाम दिल्या, त्याच्यानंतर मी बऱ्याच साऱ्या एमबीएच्या रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि त्याच्यानंतर मी माझं एमबीए मार्केटिंग केलं.
3: ओके.
4: तर 2004-2006 माझा हे 2 जे होते ते एमबीए मार्केटिंग करण्यामध्ये गेली. 1 मी हे प्रिपरेशन मध्ये स्पेंड केली होती, बट दॅट वॉज वर्थ स्पेंडिंग कारण त्याच्यामध्ये असं होतं की ओव्हरऑल वर्ल्डचे जे नॉलेज आहे किंवा सब्जेक्ट बद्दल जे नॉलेज आहे की कुठला कोर्स करायला पाहिजे, एमबीए करायला पाहिजे की नाही, किंवा डिफेन्समध्ये नाही जाऊ शकलो तर काय रिझन होतं, हे सगळी इन्फॉर्मेशन जी फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस होती ना ती त्या 1 केली आणि त्यानंतर मी फुल टाइम एमबीए केलं, एमबीए मार्केटिंग केलं आणि 1 मी औरंगाबादला केनस्टार नावाची कंपनीमध्ये काम केलं. 1 3 असेल तो माझा पहिला जॉब होता. त्याच्यामध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला होतो, स्टार्टअप होतो मी त्यावेळी. तर 1.5 काम केल्यानंतर मी 2007 एका कोरियन कंपनीमध्ये जॉईन झालो. ती कंपनी होती टेगोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी वॉज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्बाइड कटिंग टूल्स जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागतात आणि ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मी मेन फील्डशी इनलाईन झालो. म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि आता माझा जॉबही म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड होता. दिस इज अ कम्प्लीट टेक्निकल सेलिंग प्रोफाईल. तर त्याच्यामध्ये मी सुरुवात केली इंजिनिअरपासून कंपनीमध्ये आणि तो माझा प्रवास होता 12 1 महिन्याचा टेगोटेकमध्ये. 2007 जुलैपासून ते 2019 मध्ये जून मध्ये मी ती कंपनी सोडली. तर त्या प्रवासामध्ये मी भरपूर साऱ्या ठिकाणी फिरलो. मी पुण्यामध्ये सुरुवात केली, 5 वर्ष पुण्यात काम केलं ऍज अ इंजिनियर. त्यानंतर मी प्रमोट झालो ऍज अ असिस्टंट मॅनेजर. मी नाशिकला 1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मला इंडिपेंडंट रोल मिळाला टीम लीडरचा. माझ्याकडे टीम होती 4 इंजिनियर्सची. त्यावेळी मी मुंबई रिजन बघायचो कंपनीसाठी. आणि तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज समथिंग विच एव्हरीबडी वेट फॉर. तर त्याच्यानंतर जी प्रोग्रेस होत गेली, त्यानंतर मी गुजरातला गेलो. मुंबईवरून मी गुजरातला गेलो, तिथे 3.5 वर्ष काम केलं. तिथे मी एरिया सेल्स मॅनेजर होतो. त्या ठिकाणी मी फक्त गुजरात रिजन पाहायचो, कम्प्लीट रिजन. असं करून मला त्या 12 वर्षाच्या टेन्युअरमध्ये असा व्हर्सेटाईल एक्सपिरियन्स मिळाला, ज्यामध्ये मी भरपूर साऱ्या सिटीज, भरपूर सारे मार्केट्स आणि भरपूर साऱ्या एरियामध्ये काम करू शकलो. त्यानंतर मी ही जर्मन कंपनी जॉईन केली, आता जी म्हटलं शुंक इंटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर इट्स अ सबसिडरी ऑफ अ जर्मन कंपनी. इंडियामध्ये बँगलोरला हेड ऑफिस आहे, पुण्यामध्ये सेल्स ऑफिस आहे, आणि सध्या मी आता वेस्ट रिजन लीड करतोय. त्याच्यामध्ये वेस्ट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी माझ्याकडे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, एमपी आहे, गोवा आहे आणि साऊथ कर्नाटका आहे. तर बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्स जो होता टेगुटेक मधला, त्यामुळे मला हा मोठा एरिया मिळाला जो ऍज अ एरिया सेल्स मॅनेजर मी हँडल करतोय. आणि आता करंट कंपनीमध्ये माझ्याकडे सध्या 6 इंजिनियर्स आहेत, प्रत्येक लोकेशनला टीम आहे.
3: अच्छा, मग आता ही जर्नी जी आहे ती तुम्ही म्हणतायत की ज्यावेळेस सेकंड इयरला ऍडमिशन तुमचं झालं त्यावेळेस तुम्ही एव्हरेज स्टुडंट होतात, पण तुम्ही फायनल इयरला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट होऊन पुढे गेलात, त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं. म्हणजे ही सगळी जी जर्नी आहे, ही सगळी जर्नी करत असताना तुम्ही आताचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की नेमकं काय असतं? कारण हे जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे, हे स्ट्रगल इतकं आवश्यक आहे का तुम्हाला ते सगळं

0: तर तुम्हाला ते हँडल करण्यासाठी मुश्किल येत नाही. आता मी ही जर्नीतून गेलोय, ह्या जर्नीतून जात असताना मला तो एक्सपिरियन्स मिळत गेला, पण माझे बेसिक पक्के होते त्यामुळे मला कुठल्याच स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम आला नाही की मला ही गोष्ट येत नाही किंवा मला कॉलेजला असताना मी हे शिकलो असतो तर काहीतरी फरक पडला असता, ती गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये.
1: म्हणजे निग्लिजन्स असू नये ड्युरिंग द
0: अकॅडमी. ऍब्सोल्युटली खूप थरोली अभ्यास करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली टीचर्स असे आहेत तेरणाचे की ते म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवतात, तर त्याचा स्टुडंटनी बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: मग आता तर तुम्ही टेक्नॉलॉजीना अवेअर असणार आहेत, म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण अवेअर असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स आणतो हा तुम्ही ज्यावेळेस अकॅडमिक करत होता 2001 ते 2003 दरम्यान आणि आता जे सध्या सगळं एज्युकेशन चालू आहे, ओव्हरऑल सांगतो मी फक्त इंजिनिअरिंग म्हणून नाही ओव्हरऑल एज्युकेशन बेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्टेज आहे किंवा किती डिसएडव्हान्टेज आहे?
0: डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा जो आहे तो खूप ऍडव्हान्टेज आहे सध्याच्या स्टुडंटना, बिकॉज इन्फॉर्मेशन इज समथिंग जी त्यांना मिळते आता दॅट वॉज नॉट इझिली अवेलेबल ड्युरिंग माय टाइम.
1: ओके,
0: म्हणजे 2000 ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट करायचे होते त्यावेळी आम्हाला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. जो रिपोर्ट असायचा तो आम्हाला कॅफेमध्ये जाऊन एक तास इंटरनेट घेऊन, ज्यावेळी आम्हाला इंटरनेट सुद्धा ठीकसं वापरता येत नव्हतं तर तो काळ तो होता. आताच्या पिरियडमध्ये मुलांना इंटरनेट इझिली अवेलेबल आहे, ऍक्सेसिबल टू एव्हरी वन, आणि इन्फॉर्मेशन सोर्स जो आहे रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू युअर अकॅडमिक्स, रिलेटेड टू करिक्युलम हा खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा नॉलेज घ्यायचंय तर स्ट्रगल ती राहिलेली नाही आता, तर त्याचा बेनिफिट नक्कीच या जनरेशनने घ्यायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे बिटवीन कंपनीज, बिटवीन पीपल अँड बिटवीन को कलिग्स, तर त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: अच्छा, आणि ते बेनिफिट घेण्यासाठीची जी सद्बुद्धी आहे ती पण असायला पाहिजे.
0: डेफिनेटली डेफिनेटली त्याचा वापर करता आला पाहिजे, बिकॉज आताची जी जनरेशन आहे मी पाहतो की दे आर क्वाईट बिझी इन इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ते न करता गुगल इज द बेस्ट वे टू फाइंड आउट, टू सर्च.
1: इट्स चॅट जीपीटी आलेला, एआय सिस्टीम खूप इझी केलेला आहे.
0: येस,
1: मग तुम्हाला जॉब पण मिळू शकेल का नाही एआय सिस्टीममुळे, हे पण आता क्वेश्चन मार्क निर्माण झाले. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मग
0: कुठल्या सिस्टीममुळे?
1: एआय सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी वगैरे जे हे सगळ्या सिस्टीम आलेले त्याच्यामुळे, ते असं एक परसेप्शन चालू आहे सध्या की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील किंवा जॉब भेटतील का नाही सांगता येत नाही.
0: नाही सी, ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग फील्ड बद्दल बोलतो, इंजिनिअरिंग इज अ बेसिक फील्ड ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे इट्स ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी.
1: ओके,
0: बट फॉर दॅट टेक्नॉलॉजी ऑल्सो वी नीड मॅन पॉवर टू हँडल दोज टेक्नॉलॉजीज. आता मेकॅनिकलचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कारण मी त्या फील्डशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी आता ऑटोमेशन इज समथिंग विच इज व्हेरी रिसेंट इन मेकॅनिकल फील्ड, ज्याच्यामध्ये लाईन इंटिग्रेशन, लाईन ऑटोमेशन ची कन्सेप्ट खूप फास्ट डेव्हलप होती आता. इवन दो जी कन्सेप्ट असेल, टू इम्प्लिमेंट दॅट कन्सेप्ट कोर मेकॅनिकल टीम, प्रोडक्ट इंजिनिअरिंगची टीम लागतेच. त्याच्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर त्यांच्यासाठी खूप ब्राईट फ्युचर आहे.
1: म्हणजे एक मूलमंत्र लक्षात येतोय आतापर्यंत तर आपल्या डिस्कशनमधून की बेसिक तुम्ही जे आहे ते तुमचं ते परफेक्ट केलं करायला हवं.
0: येस,
1: टेक्नॉलॉजी किती जरी ऍडव्हान्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊ शकता.
0: येस.
1: अच्छा, तर याच्यामध्ये आता जे फॅमिली सपोर्ट आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की 2003 नंतरच्या पासआउट नंतर तुम्ही 2007 वेगवेगळ्या माध्यमाचं तुम्ही स्ट्रगल करत होता, म्हणजे एमबीए असेल, बाकीचे कोर्सेस असतील, तर ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये फॅमिली सपोर्ट किती लागतो तुमच्या फॅमिली बाबतीत पण सांगा थोडस.
0: ओके, कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये सांगायचं झालं तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर त्यावेळी एज्युकेशन सर टू बी ऑनेस्ट विथ एवढं कॉस्टली नव्हतं कम्पेअर टू टुडेज टाइम. तर फॅमिलीनी खूप सपोर्ट केला त्यावेळी. जे काय ड्रीम्स आम्ही पाहिले की मला नाही डिफेन्समध्ये जायचंय त्यासाठी मी एक वर्ष घालणार, किंवा मला एमबीएच करायचंय, किंवा मला आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यायचंय, फॅमिलीनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला त्यामध्ये. त्यासाठी जे काय एड्स लागत होते ते त्यांनी प्रोव्हाइड केले. दे वॉर सपोर्टेड फायनान्शियली ऍज वेल ऍज मेंटली ऑल्सो. सो फॅमिलीचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ऍट द टाइम ऑफ एज्युकेशन, जे की डिसिजन मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
1: त्याच्यामुळे सपोर्ट होतो आपल्याला पुढे जाण्यासाठी.
0: डेफिनेटली, कारण फॅमिली जर रिजिड असेल, नाही तुम्ही हे का करताय किंवा हेच करायला पाहिजे असे जे क्वेश्चन असेल फॅमिलीकडनं, दॅट बिकम्स हर्डल फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट.
1: अच्छा अच्छा, आणि सोबत वहिनी पण आज आलेले आहेत, तर त्यांच्या बाबतीत पण थोडं सांगा.
0: येस, माझी वाईफ मधुरा माझ्यासोबत आहे आज. आम्ही दोघंही एमबीएला एकाच कॉलेजमध्ये होतो.
1: ओके,
0: डेफिनेटली ती माझ्यापेक्षा ज्युनियर होती कॉलेजमध्ये. सध्या ती आता भरतनाट्यम विशारद असल्यामुळे क्लासेस

0: ঘেতে ডান্সছে।
1: ওকে,
0: তো ফ্যামিলিজ আর সাপোর্ট এট দ্য টাইম অফ ইউর প্রফেশন ইজ অলসো ইকুয়ালি ইম্পর্টেন্ট। কারণ কসে হতো কি, জস মি তোমার বললো, মাঝা বেড়েচা বেড়ে ট্রান্সফার হত গেলা, মানে আতা গেলা 20 বর্ষানমধ্যে আফটার কলেজ মাঝে জবরপাস 5-6 তরি ট্রান্সফার ঝালে আসতিল বিকজ অফ প্রোফাইল, জব প্রোফাইল। তো ত্যামধ্যে ফ্যামিলিজা জো সাপোর্ট হতা, কিওয়া মাঝা ওয়াইফনি জ্যা প্রকারে ঘর হ্যান্ডেল কেলো, কারণ রিলোকেটিং ফ্রম ওয়ান লোকেশন টু আদার ইজ ডেফিনেটলি আ টাফ চ্যালেঞ্জ, জ্যাচা মধ্যে ফ্যামিলি সাফর হতে, ফ্যামিলিলা ঘর অ্যাডজাস্ট করাও লাগতো, নবীন জাগা, নবীন লোক, আর মুলান্না শাড়া অ্যাডজাস্ট করাবি লাগতে নবীন ঠিকানি। তো হ্যা সগড়া প্রবাসামধ্যে ওয়াইফচা জো রোল হতা, দ্যাট ওয়াজ অ পিভোটাল রোল। তিনি জো সাপোর্ট কেলা তো ইট ওয়াজ লাইক আন রিমার্কেবল, লাইক আনডাউটেবল অ্যান্ড রিমার্কেবল সাপোর্ট হতো তো।
1: বর বর, মাতা আতা তুমি ইন ফিউচার মধ্যে কাজ তুমি দৃষ্টিকোন আছে কি তোমাকে আহে অশা জব মধ্যে রাখছে কি ওন একাদি কম্পানি স্থাপন করণ আসা কাই করণ আসা কাই তুমি ডোকে মধ্যে আছে?
0: ওকে, সি টু বি অনেস্ট ইন দিস কোয়েশ্চন ইজ দ্যাট মলা নোকরিচা ফিল্ড মধ্যেচ রাহায়চে, বট নট ইন দ মেকানিক্যাল ফিল্ড। মানে পুড়ে চালু আসে কি মানে টিচিং ফিল্ড মধ্যে যাইছে, কারণ মাঝা আতা হা জো এক্সপিরিয়েন্স ঝালেলা আহে, জো 15-20 বর্ষাচা এক্সপিরিয়েন্স আহে, আজুন এক 10 বর্ষ মানে ইন্ডাস্ট্রি মধ্যে কাম করাচ্ছে, আর মানে ত্যানন্তর টিচিং ফিল্ড মধ্যে যাইছে। এখাদ্যা তেরণা সারখ্যা চাঙ্গল্যা কলেজ মধ্যে যা অপরচুনিটি আসেল, দ্যাট ডেফিনেটলি উড লাইক টু বি অ্যান প্রফেসর।
1: थोड़ा सा वेगड़ा विषय वाटतो, कारण बरेच जणांचं मी आता बऱ्याच अल्युमिनियमचे इंटरव्यूज केले, पण त्यापैकी एक दोन अल्युमिनियम असे होते की ज्यांनी अगोदर लेक्चरशिप केली पण नंतर त्यांनी कंपनी जॉईन केली आणि त्यांना असं वाटलं की लेक्चरशिप मध्ये जास्त काही नाही असं, किंवा तुम्ही एकदम आता हे कंपनी मधला असा जॉब प्रोफाइल सोडून टीचिंग असं काय विषय?
0: ह्याच्यासाठी माझा असा दृष्टिकोन आहे की जो एक्सपिरियन्स हवा आहे इंजिनिअरिंग फील्ड, जसं मी म्हणलं की प्रॅक्टिकल आणि थिओरॉटिकल दोन्ही एक्सपिरियन्स हवेत तुम्हाला। कॉलेजमधून ज्यावेळेला आपण पास आउट होतो त्यावेळेला आपल्याकडे थिओरॉटिकल एक्सपिरियन्स खूप अबंडंटली चांगला असतो, बट जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की मशीनिंगमध्ये ज्यावेळेला आपण काम करतो, मशीनवर ज्यावेळी आपण काम करतो किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये ज्यावेळी आपण काम करतो, तो नक्कीच वेगळा असतो। तर थिओरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यावेळी आपण एखाद्या जनरेशनला शेअर करू शकतो, डेफिनेटली त्यांच्यासाठी आपण हा एक चांगला एक्झाम्पल सेट करू शकतो।
1: म्हणजे हे तुमच्याकडे जो आता एक्सपिरियन्सचा जो तुमच्याकडे आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आता न्यू जनरेशनमध्ये?
0: डेफिनेटली, डेफिनेटली।
1: अच्छा, आता आपण परत बॅक टू पवेलियन जर आलो, तुम्हाला आता ह्या कॅम्पसमध्ये आला तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत असणार आहेत, तर कॉलेजमध्ये केवळ अभ्यास किंवा असंच काही होतं का, मौज मजा मस्ती असा काही विषय होता?
0: नाही, त्यावेळी म्हणजे मौज मजा मस्ती सगळं चालायचं, सगळ्या फेजमधनं आम्ही गेलो, त्यावेळेसचे गॅदरिंग, त्यावेळेसचे फ्रेशर्स पार्टीज हे खूप चांगलं चालायचं त्यावेळी सुद्धा। म्हणजे फक्त अभ्यास किंवा अकॅडमिकच्या मागे आम्ही नव्हतो, तर बाकी गोष्टी सुद्धा आम्ही खूप करायचो। मे बी आता त्याचं स्केल वाढलं असेल किंवा त्याचं प्रमाण वाढलं असेल, आम्ही ज्या स्केलमध्ये करायचो आता ज्या स्केलमध्ये होते, मे बी टेक्नॉलॉजीने त्याच्यावर डिफरन्स आला असेल किंवा थोडं ग्रँड स्केलमध्ये होत असेल, बट ह्या गोष्टी होत्या त्या त्यावेळी पण।
1: काय करायचं ते विचारायचं, म्हणजे गॅदरिंग मध्ये तुमचं पार्टिसिपेशन काय असायचं, तुम्ही वैयक्तिक काय करायचं?
0: त्यावेळी जे डान्स परफॉर्मन्सेस व्हायचे तर आम्ही ग्रुप डान्स करायचो कॉलेजमध्ये। मला सिंगिंगची आवड होती, बट त्यावेळी हे जे माझं स्किल होतं ते कधी समोर येऊ नाही शकलं किंवा मी आणलं नाही कदाचित, ते आता येते
1: आता की असं म्हणजे म्हणतात।
0: मी आता प्रोफेशनली पण गाणे म्हणतोय, आता पुण्यामध्ये मी शोज करतो, बऱ्याच साऱ्या नाट्यगृहामध्ये माझे शोज चालतात, तर आता हे ऍज अ सिरियस हॉबी म्हणून मी परस्यू करतोय, आता ऍज अ प्रोफेशन मी पण पाहतोय याला।
1: गाण्याचं म्हणजे अगोदर लहानपणापासून होतं की हे अचानकच आला असा काय विषय झाला?
0: माझा आवाज सुरुवातीपासून चांगला होता असं मला वाटतं, आणि त्याला कधी मोल्ड करता आलं नाही मला। लहान असताना मी एक वर्ष शिकलो होतो, बट बिकॉज ऑफ फॅमिली कंडिशन, फिनान्शियल कंडिशन, मी नाही करू शकलो, त्याला मी कंटिन्यू नाही केलं। नंतर कॉलेजमध्ये असं होतं की एज्युकेशन मध्ये असताना ह्याला स्कोप नाही मिळाला मला की मी नाही करू शकलो इंडिव्हिज्युअली। डेफिनेटली कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये डान्सेस व्हायचे, त्याच्यात काही ऍक्ट्स व्हायचे, बट सिंगिंगसाठी असं कधी नाही करता आलं मला। बट गेली 3 वर्ष झाले मी ह्या हॉबीसाठी खूप सिरियसली काम करतोय, त्यासाठी मी आता म्हणजे क्लास करतोय क्लासिकल सिंगिंगचा, मी सध्या शिकतोय आता आणि मी शोज पण करतोय आता।
1: मग हे असं म्हणजे आता जसं तुम्ही लास्ट 3 इयर पासून सुरू केलंय म्हटलं सिंगिंगच्या याला, मग असं आयुष्यामध्ये हा असा पण विषय होऊ शकतो म्हणजे जे कला अवगत आहे त्याला, म्हणजे जे इनबॉर्न असू शकते पण बाहेर त्याचं एक्सप्रेशन झालेलं नाहीये, त्याला असं संधी मिळू शकते आणि ते पुढे जाऊ शकते असा तुमचा अनुभव आहे?
0: नक्कीच नक्कीच, हे आपल्यावरच डिपेंड आहे, आपली कला दाखवणं हे आपलं काम आहे।
1: बरं,
0: कला जी असते ती समोरचा बघून त्याला अप्रिशिएट करतो नक्कीच. तर तुमच्यात कला असेल तुम्ही ती जर दाखवली योग्य प्रकारे तर त्याला प्रेक्षकांकडनं अप्रिसिएशन मिळतं. तर फक्त ते कधी कसं आणि केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला शोधायची आहेत.
1: तुम्ही प्रोडक्शन मध्ये असताना वर्गात मुली वगैरे होत्या का नाही?
0: आमच्या वर्गात एकच मुलगी होती. प्रोडक्शन मेकॅनिकलचं पॅडलं की मुली नसतात. एकच मुलगी होती उज्ज्वला नावाची, बाकी नव्हत्या.
1: अच्छा, नाही तुम्ही वहिनीकडे बघितलं त्याचं काय असं रिग्रेट फील होतं किंवा भरपूर मुली असतात?
0: अब्सोल्युटली. कारण सांगतो ना की मागची जी बिल्डिंग होती ती प्रोडक्शन मेकॅनिकलची होती आणि हा जो होता तो कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीचा हब होता. तर इथे मुली खूप असायच्या आणि बॅक साईडला मुलीच नाही.
1: बर,
0: असं होतं.
1: अच्छा, मग ते मी हे कशासाठी विचारलं की त्या काळातल्या ज्या स्मृती आहेत ह्या, मला वाटतं मी प्रगती कोळगेंची पण मुलाखत घेतलेली होती. ती एकटीच मुलगी होती, मला वाटतं त्यांचं पण प्रोडक्शन झालं होतं. ते आता सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, काही चित्रपट निर्मिती वगैरे करतात. तर त्यांना पण हा विषय, पण हे कॉलेजमधली जर्नी आहे, त्याचे जे रिमेम्बरन्स आहेत, त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या खूप माणसाला चेरिश करतात. म्हणून मी हा प्रश्न विचारला. तर मला हे म्हणायचं होतं की आपण सिंगिंगची पण कला जपलेली आहे त्या काळामध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण डान्सिंग वगैरे करत होतात. मग असं जर गाण्याची काही आवड असेल, कारण आम्ही शेवटी सगळ्या प्रत्येक अलुमिनी यायला विचारायचं की तुम्हाला मग शेवटी ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या तर गोष्टी आनंदी झालेल्या नसणार आहेत, कधी कधी समजा ऑब्स्टॅकल आलेले असणार आहेत, कधी तुम्ही डाऊन फील करत असणार, त्यावेळेस असे कुठले गाणे होते की जे तुम्हाला प्रेरणा द्यायचे किंवा मोटिवेट करायचे असं आम्ही विचारतो. तसं तुम्हाला काय आहे नेमकं, म्हणजे कुठले असे गाणे मोटिवेट करत राहिले? कारण तुम्ही तर आता गायक आहात, त्याचे म्हणजे तुम्ही क्लासेस पण करतायत, तर तुम्हाला असे कुठले असे गाणे डोक्यामध्ये चालायचे की जर तुम्ही कधी डाऊन फील केलं असेल किंवा कधी काय केलं असेल तर तुम्हाला ते मोटिवेट करेल?
0: त्यावेळी उस्मानाबादमध्ये सांगायचं होतं की थिएटर्सची कमी होती, पण त्यातल्या त्यात आम्ही असं मार्ग काढून पिक्चर्स बघायचो, गाणी ऐकायचो. त्यावेळी कॅसेट्स होत्या, त्यावेळी तर ऑडिओ कॅसेट्समध्ये आम्ही गाणी रेकॉर्ड करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो. सगळ्या प्रकारची गाणी मला आवडतात आणि असं नाही की कुठलं एक पर्टिक्युलर गाणं असेल ज्याच्याने मी रिलेट करू शकेल, बट मला प्रत्येक प्रकारची गाणी आवडतात,
1: नवी जुनी सर्व.
0: येस, त्याच्यामुळे असं एक कुठलं असं पर्टिक्युलर गाणं
1: नाही,
0: असं फिक्स काही नाहीये.
1: अच्छा, मग तुमचे आवडते गायक कोण आहेत जे आता सध्या तुम्ही सिंगिंग करता?
0: मी किशोर कुमारांची गाणी म्हणतो, मी उदित नारायणची गाणी म्हणतो आणि कुमार सानू.
1: बर,
0: मेजरली किशोर कुमार.
1: अच्छा, ज्यावेळेस तुम्ही वहिनींना भेटला त्यावेळेस कुठलं गाणं म्हटलेलं होतं तुम्ही?
0: त्यावेळी त्यांनी डान्स केला,
1: डान्स केला होता. तुम्ही बरं, आता वहिनी पण समोर आहेत आणि कॉलेजच्या तुम्ही जुन्या ह्या सगळ्या आठवणींच्या जर्नीमध्ये पण आहात, तर तुम्ही आता कुठलं गाणं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या?
0: ओके, कुणासाठी डेडिकेट करायचं?
1: नाही, ते कुणासाठी डेडिकेट, तुम्ही वहिनींसाठी डेडिकेट करू शकता किंवा तुमच्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकता, कुणालाही करू शकता सगळ्या?
0: नाही, माझ्या ओल्ड मेमरीसाठी असं म्हणून नाही, वाईफ साठी एक गाणं डेडिकेट करेल, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है.
1: नाही, असा शब्द तर मी पण म्हणू शकतो ना.
0: मी म्हणून दाखवतो तुम्हाला.

0: काय वाटतं?
1: थँक्यू.
0: आणि खरं तर हे अनबिलिव्हेबल आहे. आता अनबिलिव्हेबल याच्यासाठी म्हणतो मी की तुम्ही अगोदर समजा अगोदरपासून जर गाणं म्हणत असतात तर मी समजू शकलो असतो, पण 3 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलेला आहे आणि दॅट काइंड ऑफ डिलिव्हरी ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे म्हणजे आमचे कान तयार झालेत, आम्ही जरी गाणं म्हणू शकलो नाही समजा, तरी सुद्धा हे गाणं खूप छान म्हटलेलं आहे. मग शेवटी तुम्हाला ह्या मुलाखतीच्या शेवटी हेच गाणं ऐकवायचं की अजून कुठलं दुसरं ऐकवायचं?
1: नाही, सध्या तरी हेच ऐकवायचं.
0: हेच ऐकवायचंय. अच्छा अच्छा. मग आता शेवटी तुम्ही वन लाईन सजेशन असं काय देऊ शकाल अबाउट युअर लाईफ जर्नी, आणि मग जे आता ऐकणारे सर्व आता विद्यार्थीच आहेत ऐकणारे असं नाहीये, आमचा ऑनलाईन ऍप पण आहे, त्यासोबत ऑफलाईन पण ऐकलं जातं आणि खूप दूरपर्यंत ऐकलं जातं, तर आपण काय सांगू इच्छित आहोत ओव्हरऑल आपल्या जीवनाला समोर ठेवून की नेमकं आयुष्यामध्ये काय असं असायला पाहिजे की जेणेकरून आयुष्य यशस्वी आणि समाधानीपणे जगता येऊ शकेल?
1: डेफिनेटली, सध्याची जी पिढी आहे जे आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी मला एकच सजेशन आहे जे की मी स्वतः फॉलो करत आलेलो आहे आतापर्यंत, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आणि दुसरं असं आहे की करिअर जे आहे, करिअर डेफिनेटली हॅज टू गो थ्रू प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही आज जर इंजिनियर म्हणून जर्नी चालू केली तर तुमची जर्नी पुढे जाऊन तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर नक्कीच होणार आहात. बट तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू नका, तुम्ही त्या प्रोसेसमधनं स्वतःला घालवा. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला स्वतः शिका त्याच्यामध्ये. त्या प्रत्येक माइलस्टोनचे जे प्लस मायनस आहेत किंवा त्या प्रोसेसचे जे त्रास आहेत किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही अनुभवा त्याच्यामध्ये. तेच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. कारण आपण ज्यावेळी एका वरच्या पोझिशनला जातो डिलिव्हरेबल्स खूप जास्त असतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न लावता गो थ्रू प्रोसेस अँड बी ओरिजिनल, बी ऑनेस्ट इन युअर एफर्ट्स.
0: बरोबर आहे. आणि तुम्ही ह्या जो सगळा संदेश सांगितला जो मगापासून माझ्या डोक्यामध्ये चालला होता, म्हणजे बेसिक मात्र तुम्ही
1: डेफिनेटली
0: ते परफेक्ट केल्याशिवाय पुढे जाऊ
1: सोडूच नका.
0: येस येस. तर मित्रांनो, हे होते संदेश देशपांडे, जे मूळता राहणारे छत्रपती संभाजीनगर येथील, पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली. ते रेडिओ तेरणामध्ये आले, त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी मधुरा, त्यांची दोन्ही मुली पण या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि या सर्व फॅमिलीसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा पण दिलेला आहे, त्यासोबत खूप चांगले संदेश पण आपल्या सर्वांना दिलेले आहेत. तेव्हा मी आपल्या भविष्यासाठी ह्या पुढच्या जर्नीसाठी रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि जसं आपण म्हणलात की आपल्याला ज्ञानदानाच्या क्षेत्रात पण उतरायचं आहे, ज्यावेळेस पण अशा पद्धतीनं आपण उतराल त्यावेळेस परत एकदा या, ती पण जर्नी कशी राहणार आहे त्याविषयी पण आपण चर्चा करू. पण आज आपण या ठिकाणी आला त्याने जे सर्व विचार शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: येस डेफिनेटली, थँक्यू सो मच रेडिओ तेरणा, तुमचे आभार. तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली, नवीन मुलांना संदेश सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना शुभेच्छा, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, आपण रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील आपण उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण radio.coe usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: मंडळी नमस्कार। मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत आपल्या भागामध्ये सौर ऊर्जेवर आधारित बरीचशी उपकरणं निर्माण झालेली आहेत, परंतु आज ज्या उपकरणाच्या संदर्भातील माहिती आपण करून घेणार आहोत ते उपकरण असणार आहे सौर ऊर्जेवर आधारित गुलाबजल निर्मितीचं जे उपकरण आहे ते खूप महत्त्वाचं असं उपकरण ठरणार आहे। आपण बघतो आहोत आपल्या भागामध्ये बचत गट असतील, शेतकरी गट असतील किंवा शेतकरी कंपन्या असतील, अशा विविध माध्यमातून गुलाब आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पिकत असतो। आपल्याकडे गुलाबाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात असतं। याच्यावर प्रक्रिया करणं किंवा या पिकाच्या संदर्भात विविध पदार्थ निर्माण करणं हे सुद्धा खूप गरजेचं झालेलं आहे। मंडळी, गुलाबांच्या फुलांची विक्री वेळेत न होणं, फुलांच्या पाकळ्या गळून खराब होणे आणि योग्य दर न मिळाल्याने गुलाब उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत असते। हे लक्षात घेऊन गुलाब उत्पादकांसाठी IIT मुंबईच्या रुट्या केंद्राने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अर्क निर्मितीसाठी बहुउद्देशीय यंत्र विकसित केलं आहे। या यंत्रामुळे गुलाब उत्पादकांना प्रक्रिया उद्योगाची संधी देखील उपलब्ध झाली आहे। मंडळी, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात गुलाब लागवड मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये विविध प्रकारच्या गुलाबांची लागवड केली जात असते। छोट्या शेतकऱ्यांकडे 1 एकरांपेक्षाही कमी जमीन असून त्यांचा उदरनिर्वाह या फुल शेतीपासून होत असतो। 1 एकर शेतीमधून सुमारे 30 ते 40 किलो गुलाबाच्या फुलांचे उत्पादन दर दिवशी शेतकरी काढू शकतात। सणवार सोडले तर गुलाब फुलांना किफायतशीर दर फार कमी मिळत असतो। अत्यंत कमी दराने फुलांची विक्री देखील कधीकधी करावी लागत असते, त्यामुळे आर्थिक नुकसान होत असते। फुले नाशवंत असून फार दिवस टिकत नाहीत। दर कमी मिळाल्यास शिल्लक फुले टाकून द्यावी लागतात। फुलांची बाजार भावातील किमतीशी तुलना करता उर्वरित फुलांचा वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसतो, त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना 1 एकरामध्ये वर्षाला सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयाचे नुकसान सोसावे लागत असते। दुसरीकडे बाजारात फुलांचे ढीग शिल्लक राहिल्याने जैविक कचऱ्याचा प्रश्न जटिल होत आहे। फुलांमुळे जैविक कचरा निर्माण होण्याऐवजी त्याच्या योग्य वापरातून कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने विक्रांत काटेकर यांनी हे गुलाबापासून गुलाबजेल तयार करणारे सौर ऊर्जेवरील यंत्र विकसित केले आहे। गुलाबाखेरीज या यंत्राच्या माध्यमातून मोगरा, कडुनिंब, तुळस, पुदिना, शिकेकाई, रिठा, आले, गोमूत्र इत्यादींचा अर्क काढता येऊ शकतो। अर्कापासून सौंदर्य प्रसाधने आणि विविध औषधांची निर्मिती केली जाऊ शकते। बाजारातील मागणी आणि कच्च्या मालाची उपलब्धता ओळखून शेतकरी किंवा महिला बचत गट या यंत्राचा वापर करून लघुउद्योग निर्मिती करू शकतात। मंडळी, गुलाबजल निर्मिती यंत्र हे आपल्या भागामध्ये जे शेतकरी गट आहेत, महिला बचत गट आहेत, अशा सर्वांसाठी देखील एक उत्तम प्रकारचं यंत्र असू शकतं। ज्या यंत्राच्या माध्यमातून कोणतीही व्यवस्था करण्याची याला आवश्यकता नसल्याने लगेच यापासून उत्पादन देखील आपल्या या शेतकरी गटांना किंवा बचत गटांना घेता येऊ शकेल. मंडळी, गुलाबजल निर्मितीसाठी सध्या आपल्या बाजारामध्ये जी यंत्रं उपलब्ध आहेत त्यांची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आत्ता जी उपलब्ध यंत्रं आहेत ती छोट्या शेतकऱ्यांना परवडणारी नाही. तसेच

0: फुलांमधून 4 ते 5 लिटर गुलाबजल मिळू शकतं. हे यंत्र हाताळण्यासाठी अगदी सोपं आहे, त्यामुळे घरातील महिला वयोवृद्ध व्यक्तीही सहजपणे हाताळू शकतात. यामध्ये एकदा फुले टाकली की साधारण 5 ते 6 तास पुन्हा या यंत्राकडे लक्ष देण्याची गरज नाही, त्यामुळे मनुष्यबळाचा वापरही फारसा आवश्यक नाही. हे यंत्र सौर ऊर्जेवर असल्याने बाजारातील यंत्राप्रमाणे यासाठी कोणत्याही इंधनाचा खर्च करावा लागत नाही. याच्यामध्ये प्रदूषण शून्य आहे. हे यंत्र ढगाळ वातावरणामध्ये देखील कार्यरत असू शकते. या यंत्राची निर्मिती गाव पातळीवर करण्यात आल्याने याचे व्यवस्थापन दुरुस्ती देखील गावामध्ये शक्य आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनानुसार आवश्यक त्या क्षमतेच्या यंत्राची निर्मिती IIT सध्या मुंबईमध्ये करत आहे. नैसर्गिक गुलाबजल. गुलाबजल खराब होऊ नये म्हणून बाजारात मिळणाऱ्या गुलाबजलांच्या निर्मितीमध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला असतो, परंतु या यंत्रामध्ये तयार केलेल्या गुलाबजलात कोणत्याही प्रकारच्या संरक्षणकाचा वापर केला जात नाही. मात्र तरीही हे गुलाबजल 4 ते 5 महिने टिकून राहू शकते. फ्रीजमध्ये तर 6-7 महिने देखील टिकून राहू शकते. सौर ऊर्जा यंत्रात तयार झालेल्या गुलाबजलाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. यामुळे त्वचा किंवा शरीराला कोणतीही हानी होत नाही. हे तेल त्वचेमध्ये शोषले जात असून त्याचा दर्जा उत्तम आहे. गुलाबजलाचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जात असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक ब्युटी पार्लर दुकानांमध्ये या गुलाबजलाचा देखील पुरवठा करू शकतात. याचबरोबर गुलाब पाकळ्यांच्या चोथ्यापासून आपण धूप निर्मिती जी आहे ती सुद्धा करू शकतो. मंडळी, गुलाबजल तयार झाल्यानंतर पाकळ्यांचा चोथा देखील शिल्लक राहत असतो. हा चोथा सुकून त्याची पावडर तयार करता येते. या पावडरमध्ये कापूर, धूप इत्यादी पदार्थांचा वापर करत सुगंधी धूप अगरबत्तीची निर्मिती करता येऊ शकते. सुगंधी उदबत्तीच्या धुराच्या चाचण्या केल्या असून यामुळे कोणतीही हानी शरीराला झालेली दिसून आली नाही. त्यामुळे मंडळी, आपल्याकडं IIT मुंबईच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर आधारित हे गुलाबजल निर्मिती यंत्र उपलब्ध करण्यात आलेलं आहे. या यंत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये एक चांगला व्यवसाय उद्योग आपल्याला उभा करता येऊ शकेल, तोही सेंद्रिय पद्धतीनं. किंवा त्यामुळे मंडळी, या यंत्राची माहिती घेऊन स्थानिक पातळीवर गुलाबजल निर्मितीचा व्यवसाय आपण उत्तम प्रकारे करू शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच, पुन्हा आपण भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मित्रांनो, मीनाक्षी यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि भारताच्या सर्वात तरुण मिस इंडियाचा किताब त्यांना मिळाला. यानंतर त्यांना मॉडेलिंग आणि अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. यातच 1982 साली त्यांना पेंटर बाबू हा त्यांचा चित्रपट आला, परंतु बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. तरीही त्यांना ऑफर्स मिळत राहिल्या आणि एक चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडून आला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मित्रांनो, साल 1983 मध्ये प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई आपल्या चित्रपट हिरोसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि त्यांना भेटली त्यांची राधा मीनाक्षी शशाद्री या रूपानं. या चित्रपटाच्या माध्यमातून मीनाक्षी शशाद्री यांच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. या चित्रपटातील मीनाक्षी यांच्या अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आणि मीनाक्षी शशाद्री या बहुचर्चित आणि बॉलिवूडचा नवा चेहरा देखील बनल्या.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मीनाक्षी शशाद्री यांच्या फिल्मी करिअरचा ग्राफ हा नेहमीच चढ उताराचा राहिला. हिरोच्या यशानंतर मीनाक्षी यांना राजेश खन्ना यांच्यासोबत आवारा बाप आणि बेवफाई या चित्रपटात त्यांनी काम केलं. हे चित्रपट चालले नाहीत. यानंतर त्यांच्या फिल्मी करिअरला पुन्हा सुभाष घाई यांच्या 1985 साली प्रदर्शित झालेल्या मेरी जंग या चित्रपटाने पुन्हा सावरलं. यानंतर त्यांचे स्वाती, मेरा जवाब आणि आंधी तुफान यासारखे चित्रपट देखील आले. यामध्ये स्वाती या चित्रपटाचं समीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाऊनलोड करा प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय मीनाक्षी शेषाद्री यांचा जीवन प्रवास. मित्रांनो, मीनाक्षी शेषाद्री यांनी यानंतर जॅकी आणि राजबब्बर यांच्यासोबत दहलीज या चित्रपटात भूमिका केली. हा चित्रपट फारसा चालला नाही. यानंतर जॅकी सोबत पुन्हा अल्ला रखा आणि मिथुन सोबत दिलवाला आणि परिवार या चित्रपटांनी तिला पुन्हा सावरलं. यानंतर तिचे आणखीन बहुचर्चित चित्रपट आले. यामध्ये 1987 साली संजय दत्त सोबत इनाम 10,000 आणि जेपी दत्ता यांच्या डकेत मध्येही ती दिसून आली. अमिताभ यांच्या सोबत तिचे शहनशाह, तुफान, अकेला आणि गंगा जमुना सरस्वती असे चित्रपट आले.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मीनाक्षी शशाद्री यांच्या फिल्मी करिअरमध्ये निर्माते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा महत्वाचा सहभाग राहिला आणि त्यांनी मीनाक्षी यांना घेऊन घातक, घायल आणि दामिनी यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली. मीनाक्षी यांच्या संपूर्ण फिल्मी करिअर आणि त्यांचे हे तीन चित्रपट बरोबरीचे आहेत. या चित्रपटात त्यांचे नायक होते सनी देओल. आजही मीनाक्षी यांचं नाव या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलं.

आपण ऐकत आहात रेडिओ धरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ धरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. 1992 मध्ये दक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांच्यासोबत आज का गुंडाराज हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्या खऱ्या अर्थानं चर्चेत आल्या त्या दामिनी या चित्रपटानं. हा चित्रपट त्यांच्यासाठी माइलस्टोन ठरला. अत्याचार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी स्त्री त्यांनी पडद्यावर उभा केली. दामिनीच्या पात्रात अनेक आयाम आहेत, तांडव नृत्य सुद्धा आहे आणि एका स्त्रीचा संघर्षही. त्यामुळं दामिनी मीनाक्षी शशाद्री यांना आपण वेगळं करून बघूच शकत नाही.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शेषाद्री. मीनाक्षी शेषाद्री यांनी 1995 साली बँकर हरीश म्हैसूर यांच्याशी विवाह केला. यानंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे. आपल्या फिल्मी करिअर मध्ये मीनाक्षी यांना स्वातीसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार तसेच दामिनीसाठी सर्वश्रेष्ठ भूमिकेसाठी नामांकन आणि स्मिता पाटील मेमोरियल पुरस्कार देखील मिळाला. मीनाक्षी शेषाद्री यांच्या एकूण कारकिर्दीचा विचार करता एक उत्तम नायिका, एक उत्तम नर्तकी ते सशक्त अभिनेत्री असा प्रवास त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यामुळेच एक नवी प्रतिमा फिल्म इंडस्ट्रीला मिळाली आणि म्हणूनच त्या आहेत आपल्या आजच्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शेषाद्री. मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. आजचा आपला एपिसोड होता बिग स्टारचा, तो होता मीनाक्षी शेषाद्री यांच्यावरती. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता 9970509 वरती, अर्थात 9970500900 वरती. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत, नवीन एका थीम सोबत. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत आणि त्यांच्या लाईफ जर्नी सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत आणि त्यांच्या लाईफ जर्नी सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: My God.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: मुझे जी ये वाली मुन्नी चलेगी.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने। ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
1: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत.

विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: अरे तुमका का बताई भैया हमरा हाल का है. निकले थे हम हलवा खाने मुंह ही जल गया है.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: made that dude say shit dumb. How about you, baby?
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

Smile.

अजी प्यार की राहों में रुकना क्या,

run, run, run, run, run, run, run, run, run, run, run.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.